मन तन तेरा, तन भी तेरा, तू ठाकुर स्वामी प्रभ मेरा, जियो पिंड सब रास तुम्हारी, तेरा जोर गोपाला जियो, सदा सदा तू है सुखदाई, निम निम लागा तेरी पाई।

मनते पो जाए सचवा पार करो व्यापारी दरगे निभे खेत तुम्हारी एकाटेक रखो मन माहे नानक बोल आवे जा एक